के संडे फिर पप्पू जाए डांस क्लास, अंडे पे अंडे खाके पप्पू नाचे दिन गास। नाचे वो बीट बजा के, नाचे वो बेस बढ़ा के, नाचे वो दुनिया भुला के, कोई ना रोक पाए।

0: ईशा सुवाने कुरंता
1: कब्बला
0: दिवे ही बहुगा सुकुं कुरे वेया कुरता की कोबा
2: अलिफु सीनु नूनु ता शवियन
0: रंगलो फेमवेरुं एमे मैक को बुनाने की हिने
2: नाने फुलफिल लेवो
0: वारा रंगलो वेहे ता फेंडने को मैं बुनमा की कोबा
2: लिबे फुर्सत के बेनुं हिफु माटु कब्बला की कुरं कुरा सुवाले तमे
0: मी तैयार वानी दिवे ही फे मुंगेनस्ते शवियनी प्रोग्राम
2: शवियनी प्रोग्रामे दिवे ही बहुगा सुवालो अन्ना ಕೊಂಗನ ಕೊಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊನಿಹಿರು ದೋಹೆಗರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
3: ಶವಿಯ

0: साथी मी मरियम रिफ्का रशीद रिफ्का गार्ड दिवे ही एफएम दिवे ही नायक
1: नमो दिया एक मेगाहर्ट्ज दिवे ही एफएम